अच्छा सो असांजे वञण जो टाइम थी वियो आहे, तव्हां खां मोकल वठंदासीं, इजाज़त खपे बसि हाणे तव्हांजी। ऐं सवाल जेको पुछो उन जो जवाब छा हुयो, इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेको दरियाई घोड़ो हूंदो आहे न, उन जो जेको खीर हूंदो आहे उहो ब्लैक कलर जो हूंदो आहे। इन ते थोरी रिसर्च करे ॾिसूं था त इहो वाकई ब्लैक कलर जो आहे या माण्हुनि खे लॻंदो आहे, पर अगरि हा तव्हां ॾिसंदा त उन जो जेको खीर हूंदो आहे उहो ब्लैक कलर जो हूंदो आहे दरियाई घोड़ो, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे सो बसि वरी तव्हां सां मुलाक़ात मुंहिंजी थिए पई 5 बजे वारे प्रोग्राम में, सो पंहिंजो सरू ख़्याल रखंदा। किथे का ग़लती थी हुजे त बाबा माज़रत कयूं था, जंहिंजो फीडबैक रहिजी वियो, को गानोड़ो शानोड़ो रहिजी वियो त माज़रत कयूं था। मोकिलाणी न आहे सिलसिले में, सलामत अलाह हाफ़िज़, बाय बाय, लव यू ऑल एंड टेक केयर।